0: Max Herre war es wohl, der Udo Lindenberg aus seinem Dornröschenschlaf geweckt hat und ihm gesagt hat, Udo, für dich ist die Zeit noch nicht zu Ende, es gibt noch viel zu tun. Und dieser Track natürlich gecovert, wunderbar, Baby, wenn ich down bin, hier das Original von Udo Lindenberg, verwendet im Film Panische Zeiten, der schwer zu kriegen ist. Wenn Sie eine Kopie haben, schicken Sie mir die bitte an, latenightlounge@snafu.de. Das gibt's aber auch als 7-inch-Vinyl-Single, da habe ich das hierher genommen, Udo Lindenberg und das Panikorchester aus dem Jahr 1980. Das hier ist Nico Marchi vom neuen Album Focus is Always Something Blurry, erschienen als Kassette bei Mabui Music.
1: Дилер публикан пальди द्वारा श्री जॉर्ज पुष्किन उम्मीदवार की पुष्टि और भारत के स्विट्जरलैंड से विंचेंटा को स्थायी आवास परमिट नहीं देने का आदेश
2: समझदारी है
3: इटाली के बारे में जब आगे बहस हुई तो सरकार की कड़ी आलोचना की गई भारतीय जनता सूची से ऐसे लोगों के नाम पढ़ने शुरू किए जिनके बारे में कहा जाता है कि उनका इस घोटाले से संबंध था इस पर सदन ने शोर शराबा शुरू किया